दादू दीवाने, बनेंगे फिर अफसाने, करेगा अपना चाचा ये जहां हां हां हां। धिन तिनक धिन तिनक धिन धिन तिनक धिन तिनक धिन धिन तिनक धिन तिनक धिन धिन तिनक धिन तिनक निशा निशा आहा हा आहा हा निशा आहा हा आहा हा निशा हा हा हा।